ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ही महर्षी विश्वामित्रांची मागणी दशरथ महाराजांना नाकारता आली नाही। हाती धनुष्य आणि पाठी भाता घेऊन राम लक्ष्मण सज्ज झाले। मोठ्या भावाबरोबर धाकटाही निघाला। कौसल्या मातुश्रींनी कर्तव्यासाठी ममतेला बांध घातला। राजकुमारांना विजयी भव असा आशीर्वाद दिला। महाराजा दशरथानेही उभय कुमारांचे मस्तकावर ग्रहण केले। महर्षी विश्वामित्रांसारख्या ज्ञानी नेत्याबरोबर राम लक्ष्मण प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले। प्रवासात गुरुदेव विश्वामित्र त्या दोघा कुमारांना अनेक कथा सांगत होते। ज्ञानदा

धारण करीत होते. जाता जाता ते तिघे मलदकरुष देशाच्या परिसरात आले. एकाएकी वीज कोसळल्यासारखा भीषण शब्द उमटला आणि एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात आडवी झाली. संतप्त होऊन महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली, जोडझणी कारमुका सोडरे सायका मारही त्राटिका रामचंद्रा, दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा मारही त्राटिका रामचंद्रा, तप्त आरक्त ही पाहता लोचने करपल्या वल्लरी करपली कानने, अतुल बल गर्विता मूर्त ही क्रूरता ये घृणा पाहता क्रूर मुद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. ऐकते हास्य तू, ऐकते हास्य तू दंत दाढा पहा, मरुन हस्ती जणू भरून गेली गुहा, मृत्यु छाया जशी एतसे ही तशी, ओढ दोरी कशी तोड तंद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. थबकसी का असा, थबकसी का असा हाणरे बाणतो, तूच मृत्यु हिचा मी मनी जाणतो, जो जना सुखवितो नारीवध क्षम्यतो, धर्म तुझ सांगतो मानवेंद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. दैत्य कन्यापुरा ग्रासुपाहे धरा, देव देवेंद्र ही मारितई मंथरा, विष्णु धर्मोदधी शुक्र मातावधी, स्त्री जरी पारधी अरि मृगेंद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. धावली लावघे कोप अतिपावली, धावली लावघे कोप अतिपावली, धाड नरकी तिला चालत्या पावली, बघती तव विक्रमा, बघती तव विक्रमा देव पुरुषोत्तमा, होऊ दे पौर्णिमा शौर्यचंद्रा मारही त्राटिका रामचंद्रा.